0: जना काय कजी आडी संते मा पळी पोहोच कराक मार छोरी ने अत्र का भांडो चकरताणी वंजुना याडी बापे ना भोळी लागेला येने काय केर छई कराग हमार छोरी च हमार हम काय करा करताणी याडी लोकुन भांडे लाग लोकुन पण बापे ली सावगी येने कलागो कट्टी ले जान काटंगो करताणी हे रिसे मा लाग रिसे मा
1: जना हाते माई रावी का ढलाना